आकाश गिरावै, पेखारी ते राज करावै, राजा ते पेखारी, खल मूर्ख ते पंड